0: मीडियम वेभको 213.67 मिटर अर्थात 1404 किलोहर्जमा हामी आकाशवाणीको गान्तोक केन्द्रबाट बोलिरहेका छौं। श्रोताहरूले अब सुन्नुहुनेछ मोदी सरकारको 12 वर्षीय कार्यकाल सम्बन्धमा लिएको भेटवार्ता। पहिलो भेटवार्ता छ लेप्चा भाषामा लाछिरिङ लेप्चासित, त्यसपछि भुटिया भाषामा ओङदी पिन्छो भुटियासित लिएको भेटवार्ता।
1: Gun Rensong, Sengan Book, you know Bong Sud Long. Satadula Quisa, Tiombosong, Ransom Sir Pulung, Sankui Abi, Purbo, Nakutinia Tat Longa, Pumjungsa, Nanda Modi, Jung Sigdamka, Nakutinia Tat Longa, Shoes Raisang, Yupong Antoni, Queen or East Liang Jung Ponga, Red Pedan Pronkui, Tamden Machit Bunny, Ramasa Quisa Dunkas Rong. Kuisa adior chuing tenin bo ren hasing rongke kuisa den kani renem go samsa phukshu
2: toksi monopun
1: alang kuyu thamden mat lung nong shu shuma na go bang kuyu not is liang jung ka pum jung na gyab do kem len ta bo thunyem uri nong ka gunle na han kuyu na yem ga bo kholad bo aring re kuisa re tim shuri chuing ten ung thong ashu the water connection li shu monglem electricity ari sam kare Pum Jung Nare along North East Liang Pongkar Srizo Yugzuk to Urikam Priyana Dun Nong
2: Tokchi Mulupun Gunlin Nahan Pum Jung Nun Nam Kitty Netapa Beka Matobo Pay Pongsa Thamdun Matka Kongne Gunlin Nahan Abi Cho Yum Tun Sa Yun Tun Pum To Sa Aling Matka Shio Gunlin Nahan Tun Jin Bo Pum Yun Tun Pum To Srika Mokmi Yanto Anna Flim Yanto Zongbosa Yanton Pumto Pongsa Ogzing Yang Natarzing Matobu Nitomo
1: Repong Yang Urilam de Chu Inga Chu Dobosu Pantos Rizang Tupsego
2: Rinonka Inga Song Nare Agabdo Fanto Pong Tupse Bunimo Srikare Achumnam Lomdo Huyumka Mok Misa Yumton Yang Huyumka Urizongsa Lianka Nongna along with a two Long Lonchi Busa, Yum Tun Pong, Anu Cho Yum Tun, Aruk Sa Pishumbu, Rokyong, Katab Mogonasare, who is a Mubut Aplong, Agapmo, Tuk Lok Shibu, Dung Shibu, Arizongsa activities Pong, Agap the Lumachi Busari, Pika, Huimka, Lung Lapam Tomo, Anu Adior Ong Song, Achim Achim Ong Song, Sa Mubut Satin Kala Fokto, Arium,
1: Arium, Arium. Junbu, Inglot songs, Uncup songs, and Gary Pogodo, Arimbolom, you got Maga. Along Ari deep the Queen, Kugadbury Untong, water connection, Jungizuk Tunyam, Arikris Rizom, Sasho Pongyam, Relacam, the Nongul.
2: Ari Ung Ashok, Yangna, Arizonsa, Atun, Yangna, Arizonsa, Beneficiaries Ligurunda, along Ajanbu Kubusong, a gap to Tobacayuna, along Sungetio, Kaina Yumton, Yumko, Kaina Tobunimo, Arikare. Atanjin man ari kare jal jivan yang sa schemes sa abyang lam la kaine thyak khachu thum kachu sri ka kaine si thobuni lyang kyung sa tangkyong tungkyong ka bambu sete sete la jen bu kyu bu amro song ni mong bu song ni huyunun ari sa fanto agya do le bam kaine sim kachu sri kare along huyuna jal jivan yong sa ari schemes nong kare hayum ka Ung Tong Shibu, Ung Sa Setetula Zirtap, Ung Sa Pi Pong, Ung Sa Tun Chim Pong Rehuina Kulung, Uri Ungre along Numsim Yusa Tsuka, Gunlen Tim Chubu, Azomsa Luka, Yangna, Toka, Alutubu Yong, Gunnala Kulung, Ung Rem Regunala Tup Bambu, Uri Ung Sa Fantore Gunnala Lukut, Wambosa, Yumton, Yumkurikaina, Harilomna, Yum Kachum.
1: Marilo, I gave the Pin of Fanto to Bambu, Mongus, Gapshop, Yankees, Mongus on the Scheme are on the Pedra, I gave the Panto to Bambay and Baba. Along electricity, Chris Rizons, Tarit Yupunzuk Tuning Punam Kuti, Yetap Nanka, Arikara Campriana Sunong
2: Pumto Yangna, Pum Juntolamna, Nam Kuti Yetaka, Matobu, Ari Munglen, Munglem, Ari Pekon Katandan Matkat Mugongre, North East State Nanka, I gave more projects Pong. Tarzing Munlung Bong Choklung Agyatmu Mongbu Songnan Agyatmu Liang Yung Mu Songnan Arisa Fantopong Li Bambuni.
1: Sri Ramnek is a project Pong Nan Tarut Sibiri Liang Kyung Pongka Mongle Machunbu or Machunbu Pongka Hentap Hyamwala. Risa Devdek along Queen Murd Kris Rizong Hentap Kantu Bambu. Machoka Kuyalang Queen North East ल्याङजुङ अरे क्योङ मेगङ कुयो हिल एरिया का यानके लोकङ ल्याङ करे गिनला कुय ल्याङ काचसम रजङ दो अदक अन नथों रिजङ दो प्लोज सिलारे मगत करे सिरिजङ स लेनतप अलोंग सुते दे बोथु नियाम पु उरेला काम प्रिया न सुङनङ
2: अरे पुम पुम थपुङ जुङ सलोम न नाम किति नेतप अबे कथु पम्बो थुप थुपु अरे यमतोङ निगुरुङला फन्तो श्री करे अरे मुवत फन्तोसा मुवत अरियुम सतुनका अरे शिव श्रेजङ बसा अरिङ पङ नि लिन लिङ्गत म गङ नरे अरे का ग्याप्सु रथ पङ बे करे अरे मुवत रथ बे का ग्याप मु तुनचिम तुन तप लङ युग माथो बजों कैम कैम यङ छु सिमान गङ न अलङ मुवत लिनबु गन नम सिम यु सतुनका फक्दो गङ चिम बु अरिङ गत गम ओरिन मत्सा अलङ गन न ला मुवत ग्योसि बु सलम यु गन्नला थोप कशो गन्नला डिप कशो योंगसा ओरिजों बसे स्कीम्स पोंग अबे करे अमी पुम अथवा पुम युंग ने प्लेटो बसा स्कीम्स पोंग नीतोमो श्री करे अलंग आयुष्मान भारत स्कीम्स पोंगलिन बो निबम तो श्री करे अलंग गन्नला गन जिन बु क्यु बसोंग नन अलंग अदोक अनोट पोंग मुन बम्बा हुइलांग कोम पिसा पोंग अलंग लिरे जों होइन डिप मखतने ओरिनन मनबा ग्याप्सु खत्ते अपेत नला लियोनो अग्याप शुरे युंग नंदो लेंटप लुंग्योप लंगनरे हुई समुवत अप्लंका रेजंग बसा लंग पोंची बसा पीपंग लुंगलोन वामतोमो अलंग रेजंग बसा पीपंग कायन लियांग क्यों कैसा युंग तो अरे मनकोंग पोंग का कायन सिम
1: जेन मचा का अलंग जेन क्यों बुझा छोंग मसोंग करे अरेजंग लेंटप से अर सतेच कम बुमछो सते सुंगते दे कुइन लेंटप थुक
2: कम बुमछो रे अलंग लेंटप रे पुम थोलम न थोपम रे स्टेट नि थोग लिन लिन गत मगोंग रे डोंथक तरोक्सा गियो तरोक बुमचो तेत्रे अरे कोम सेसोंग अरे लेंटो प्रे ते थोपम तो
1: पेडिक अरे नोंग का
2: ले
1: अरे पेडिक का अरे से देव देव कुयम लमोसा उंगसा अरे अरिंग पोंग दिन लन नोंग गुंदे टीम से अला फिल लेम लम सोंग सा कोइ नाय इयर कनेक्टिविटी नेशन नंफा अशोक पोंग ला काम काम नियम उरेगे नंफा अशोक करे सेरेजोंग इयर कनेक्टिविटी काम नियम पुरे लकम सिमानो गोगों कुयो अलंग अबिन ल्यांगजुंग रंगसे ल्यांगजुंग का लोम गाय गों लोम मोपों काम लोकलिंग नों से उथाबा कुयो नंफा सल हेन तब लियो गाचो उरे करे शु काम श्रीजों हेन तब काम नियम पु
2: पुम जुंग नन नाम किति नेतप अबे का माथोबो स्टेटल फंतोल पे पोंनी उरे नों का कैना अरे नंफा लमदंग सिम बसलम आलोम सा अरे पेलानि थमो श्री करे अरे कत फंतोल स्कीम्स कत निबम तो श्री करे श्री साब्यांग रे धोनी पोलो एयरपोर्ट यों निबम थमो श्री रे अरे अरुणाचल प्रदेश का नि थमो नै अरुणाचल प्रदेश का नि थमो ओडिसा रे एयरपोर्ट ओडिसा ब्यांग रे ग्रीन फील्ड एयरपोर्ट यों निबम थमो श्री रे नाम दुंगटोक नेत्सा किति फुली थप नलिन दुंगटोक नेत्सा किति कुक्योक थप सुमटेट करे अरे गन अरे प्रोजेक्ट पोंले पान्थो बनि थमो
1: नाम फुंगुसा पेडिक एम्बारे रे
2: नै
1: ओरे रे अरंग अरे लोम दरे फंतोस रेजों स्लोमा थोपसेपु उरे काम
2: अरे अरिजों बसा फंतोल युग लोमरे अलंग उबा सल्यांगमु यांग ने अरुणाचल प्रदेश मुरो सोंग यांग ने मोंगबो सोंग सतन ग कता फंतो मगोन सा उबानला ल्यांग ल्यांग का बाम्बु सेते दोला पु ओंग मु सोंग नि सेते दा सेते दोला अरे किमचोंग मु अरे ल्यांग जुंग पोंग ल्यांग जुंग का बाम मुरो सोंग नि सेते दोला ल्यांग कु कुरबु सोंग नि अनै सेते दोला अरे चोंग मतबु चोंगपन सोंग नि सेते दोला अलंग युग प्रयोग सतन का लोम बाम्बु सतन का लोम बाम्बु से मुरो सोंग नि ओरि हुयु कन गन सलतन करे अरे फंतो अग्या बिख्यात तो बन
1: जे मग अलंग कुयु तु सदाम लोमोलम लोम गाने गंग तक छत अग्या गुरशो अलंग अरे नम फालम लोम गोरे काम छुसे अमान के तो ल्या सन रंग से ल्या कुइ खियो से बसा अरे फंतो अरियुम तो प्रोग्राम बनि ओरे से देव देव पे कुयु अलंग रेलवे कनेक्टिविटी ए तुंगरिल स अशोक लकाम नियम ओरे करे सिजों स अशोक पों काम नियम बु
2: अरे करे तुंगरिल अरे तुंगरिल अशोक सा अरिजोंग बसा फंतोलत पेलानी बमतो श्रीरे मिजोरम अनु अरुणाचल प्रदेश अरे ल्यांगजुंग नेट बे करे अलंग अग्याप मु अरे तुंगरिल लोमसा पेरे अलंग बि फंतोरे थुन तो बनि निवम तोम श्री करे अलंग लोम दंग चोंग का फगदो अजोम अनु बासा याप छरे चोंग मत बम र सोंग चोंग पन सोंग सतन का नै चोरुक बु सोंग सतन का ला फगदो अग्याप फंतो अबि नुंख्यो बमतोम श्री करे रे तुंगरिल लोम ओरिरे डोंटो काटलेन फ्लॉक किमिस जुपनु उबि
1: नै जुपलेन
2: जुपलेल तो बनि थमो
1: उरेलम नरे कुयालंग छोंग लम यु कता मगन स फिर लेम यु नट कोरपसंग मचक कुयालंग ल्यांगजुंग पोंग गा कुंग नट कोर एंड द टूरिज्म स शिंग लम नरे ग्याप्सु तो कुसे संग पोंग ड्रुप छु रेवेन्यू के पोंग ड्रुप छु मसा अरे रेलवे कनेक्टिविटी एयर कनेक्टिविटी कुय ग्याप द फन्तो थुबम बम नट ल्यांगजुंग पोंग अरे स देप द अलंग कुय सिक्युरिटी बॉर्डर अलंग कुय नट इस करे कुमदुंग ग्यामी ल्याङ पङ देपला काम शुभ अनि उरेकले श्रीजङ बोर्डर सेक्युरिटी काम नियामको
2: पुम युङ लम आब नाम किति नेता अबेक सारे सिद्धल फान्तोलो युग पेनी अरे नङका इन्टरनेसनल सेक्युरिटी अन पिस एकर्ड युङ सारे स्किम्स कल अनि थोमो सेकरे अरे अरे करे सिद्धला अद्युत अक्युम पङ हुन्छ सिद्धला ल्याङ सेयर सिद्धला लाङ युङ अरे ल्याङ युङ सेयर न लियो न तद ल्याङ मुसा सेयर पङ कसित दोला अगुक अतोक पङलात बम्बु सारे उरिजोङ बसा अगुक अतोक रेमरे लुङ चे चोङ सतन करे अलङ अरिजोङ से स्किम्स पङ नन्द्रे उरिबी अरे अगुक अतोक पङ रेमरे लुङ चे बम्बु यङ कायुन यम कुछ
1: अरे
2: का जॉब तुम छ मनोगो
1: अरिजोङ बु स्किम नरे अलङ कुयुङ गगोङ फिल सिकदम अछमा तिन थम छ अरिजोङ स्किम का
2: लाङ
1: फगो द कुयु ल्याङजुङ पङ सतन का फगो टीम छुक बु स्किम कात गोयम बाबा
2: नै नै
1: अलुङ दो नहन गक्ल नङ गक कुयु अरि नॉर्थ ईस्ट नङ गक कुयु रेन्जुङ ल्याङजुङ ला अरि नङ गत छुच्छ बा
2: नै नै
1: अलङ कुयु नङ गक कुयु रेन्जुङ ल्याङजुङ करे पुमजुङ नने मोदी स जुङ नरे श्री श्री जङ स युक पङ जुक्थुनी पु रे काम प्रयासुङ नङ बोले टीम छु का अरि कुयु नङ गक गङ सिवक रेलवे कनि कुयु सिवक न रम्पु बेक्सा तुङरि लमु कनि
2: नै
1: उरेसरी श्रीजंग युग सुरम मुनापो सथासुंग तेत अरे टपु उरेकाम सुंगनोंग
2: पुमजुंग नन नाम किति नेथब अबिकम मथो पुसिते तल फंतलो युग पोंग यांगन ल्यांगमु तारवत युग पोंग नि उरे पोंग बेक नोंग करे पीएम पीएम दिवान योंग स अरे स्किन स्टेट नि तोमो नि श्री नोंग करे कयु रेंजोंग ल्यांग आ नोंग करे अरे अग्यापमु पी पोंग अरे फंतलो पी पोंग अग्यापमु नि तोमो श्री नोंग करे अरे सिफो रम्फु रेलवे यंगला कात नै नितोमो सेरे तुंगलिल ल्यांगजुंग नेस अबेक सा अशोक सा अरे लमयु कात नितोमो
1: अरे लमन कुय फिल्म लोंग सेरे फंतो दो थुपसेमा
2: नै नै अरे अरे स फंतो रे अलोंग बासा मुरो न कता मुगन न सेरे ल्यांग सतुंग बबार का बम्बु सेदला मंगमु सोंग नि सेतला फिल अलेम ल्यांग ह्योक लोमम्बु मुरो सोंग नि अन छुरु बने लियन छोंगपन सोंग सतन का अन ल्यांग ल्याङ सिक्दुम कुर लम्बो सेतला अरे लिङ्गात मको टुरिज्म सेक्टर कला ग्याप मु फन्तो लुत यु पङ बि ख्यो बम्बु नि फन्तो लि बम्बु नि योङ सरे कैन युङको
1: तोपचिम ल्याङ ने कुइ फन्तो तोपसे म म सिमान उ अलाङ सिबुक रम्पु रेलवे रे सिमा तिमचु मुङ गलिगा अलाङ कुयु हिली एरिया अबि अलाङ सुमियाङ तक छ क ल्याङ रुत सरे लम थोक दङ छ उथाब्रे तुङरे अरे लम न कुइन फन्तो तोपसे ल्याङ मगा र सिमान गोगोङ कुयु ल्याङ रे अलाङ रेन्जुङ न सिलिगुरी अलाङ वेस्ट बेंगल को नगर लमु कता पनि अथोक मुन गोङ कुयुम रे थुल छु लम सङ र तंग जक्सिम बाबा अलार तुङरि सा अशोक अरे न कुयुन थेन तप थुसि अरे से तिब अरे पक्युङ क नफा का ने उरे जंग उरे रे श्री जंग सलेन तप
2: ले पक्युङ का रे नफा अरे लमु कत नि श्री लम न रे ल्याङजुङ कात न रे ल्याङजुङ कात देख कता अशोक मुङ न सरे उरे बि लम न रे उरे अफिया उरे लम न रे ल्याङ सिक्दुम पबार समरो सङ देवका अशोक हुन्थोबनी श्री लम नरे अलङ गुन कातलत लिउ कातल थोप्थोबनी श्रीका छोङपन लियन छो रोग बोछो यम त लियो बोसित तल अधिहर अङ सङनी उरी सङ सतनका अन सेतल अलिम अतिक सतनका अलङ सम साक्षिन बन लम्बो सङ सतन अधिहर सङ सतनका अन सेतल जुङथोपन सङनन सिटेट आलन तदोस ल्याङजुङ लमनरे यपथिन कादो असर ल्याङजुङ लै ततत अमान कादो यपथिन दोका असर ल्याङजुङ कन ख्योसुम ख्योक छुबस फन्तोक फन्तोपुङ थुकुसि निमो
1: अलोंग अलोंग द माने कुयो पकिंग एयरपोर्ट देव देव मोदी जुङ नरे कुयो अलोंग सिके रेन्जुङ पेलिङ रोबवे लिन प्रोजेक्ट कनि उरेला पुमजुङ न जुगाम उरेला जुगाम उरसे देव देव अलोबादो मोदी जुङ मोदी रेन्जुङ सा कोरका चोन ब नामचि ल्याङ देका मङकङ अलकत अक्जिङला माथु उरेरे ने तोकबु आधा ग्यो फुङु निम्बु उरे करे कम च्याओ ग्यो खिचक्स फुङु थे सेसोङ स कम सेसोङ का जुगम बमा अला अरे मिङकङ अला अरे रुबे लमनरे कुयु ल्याङ करे श्रीजोस फेन्तो पोङ थुपु अरे मङकङ अल जुग थुपु निब
2: मङकङ लिबादो कायु स along kayu zenbukyubu mongbu song satan ka fokdo mubut gyu chok satan ka fokdo alangong chimbaring kat gum sri kalang mubut libare along tu sare ache mongunja gansala ache mongunja gansala arum mongunja mubut lokdang bu uri song sa along sakchin alang sagyut kunlang bambu mongbu song satan ka fokdo gong chimbusa haring kat gum sri kare along mongkong libado alang dogbu nebu song amana mongune fongto ayap dong unjo as goba sabari ba along mongkong ka along dop chep chen dong ngon nong ba along aman dalyang bamlyang aman ni ma gong na obi along ten chim bu ten chin mat na along mon kong ka mon tempong ajak man mu thup khat bu thup ma khat bu mu thup ung chalyang ka along mu bot nem lok lang nong pusa arum bong unjo ore jong pusa arum pong lom na re ore jong pusa arum rem lung she chong sa ten bre are pum jung na re are gyo gyo fung te chare bamto ananto yangna datho nimbu tetsa are mongkong zuktobuni srilom nare along jenbu kyubu along mongbu songnda agya fantoli thu yakachumuni ninare along adon ni
1: adon ni are ka anare ka kuyu peling sa ropwe lom nala kuyu ne phanto thup shima are ri srijong sa phanto thup ropwe lom nare
2: ropwe lingal ma gona gulin na han tourism sector ka la chu srilom nare along ubhasa do mongbu songna kanlen agya fantoli ko chu srika tungbu kulung na ngala re sete dolo bi tourist song la chu lyang sik tung ba bar sa mo song la chu kur ka ori song sa tun ka alang yom tong bkyo bi ba alang huyum ka to phantong ngun chu kom se song lyang lom la to kom se song gun la huyuna a thup ko chu tup ko chu ni ane sete dolo bi sa alang a sete che antique alang yang assets pong ni chu ngala ori assets pong se chikam explore pong ngun lung nong chu ngala obi lyang kyung pong le sik dung ba bar sa mo song ne lung thyak lung nong chu mo ro song nem thaklang nong chu cultural exchange phonglang mun lung nong ko chu arejong go sar phan topong mun ko chu
1: arejong phan to lon re kui alang kidu renjung liang jung sa abrang la talung nong not cool sa shung ya tourism sa shung la han talung nong chi sa dop do ajak do phan to lot ari pong pli yam bani ma alang arejong dep te ngak lang alang modi jung ne viksit bharat at 2047 li na project ka jukam alang ari kala gyap shu do thundut adupong la che sakuina agyap do adon thotho bani along ladbu sinim pong kare sri jong sa yu pong ju khat po ure kam sung nong
2: ladbu te chet along gulen tonchim ba ring ta along kai jong ba samong bu jen bu kyu bu along mong bu song satun ka phan to adup pu tu along yu pi pong along mun kon yong sa kayum kare adon re uri jong ka dung chu ana ladbu te chet kare along mubut timchure mubut kadong ngunju mubut aryum ni ma gona local sa sing imka kayu ta do lukne lom no yuk mat lang kom pisha gyu gi chala kayu pungchu ta do sa mubut do ajak munin ma gona local sa imka kayu lukna yuk mat ma kane yuk mat ma kan ma gona kayne ta do kom gi chwa pong la kayu ping ma kat ne zuk ma kan ne orina ma cha gun len han thore kayu na mubut kondo along ari mubut gyu chok sa pi kondo thap ka shu yong sare kasam gare adon ni ma nai sa chin
1: mubut se de chu yung ton ᱥᱮᱛᱮᱪᱟ ᱛᱤᱱᱪᱩᱱ ᱩᱨᱮᱞᱟᱠᱟᱢ
2: ᱱᱮ ᱟᱞᱟᱝᱥᱟ ᱟᱞᱟᱝᱥᱟ ᱟᱞᱛᱩᱠ ᱛᱮᱪᱮᱫ ᱠᱟᱨᱮ ᱟᱞᱟᱝ ᱠᱩᱢᱟᱨ ᱠᱞᱤᱛ ᱞᱤᱱᱵᱚ ᱜᱟᱱᱭᱟᱝ ᱞᱟᱝ ᱩᱱᱪᱚ ᱜᱤᱱ ᱛᱟᱫᱚ ᱛᱟᱫᱚ ᱞᱟᱝ ᱫᱚ ᱩᱱᱪᱚ ᱥᱤᱭᱩ ᱥᱨᱤ ᱥᱞᱚᱢᱟᱱ ᱱᱟ ᱠᱚᱢ ᱜᱩᱜᱤ ᱪᱚ ᱡᱩᱠᱥᱤ ᱵᱩᱥᱟ ᱯᱤ ᱜᱟᱱᱭᱟᱝ ᱞᱟ ᱭᱚᱢᱠᱚ ᱱᱤᱵᱟᱢᱵᱚ ᱩᱱᱪᱚ ᱟᱞᱟᱝ ᱚᱨᱮ ᱥᱟᱞ ᱦᱮᱯᱞᱮᱯ ᱠᱟ ᱡᱚ ᱭᱚᱢ ᱛᱚᱱ ᱞᱟᱝ ᱩᱱ ᱠᱟᱥᱚ ᱞᱟᱝ ᱠᱤᱭᱩᱝ ᱠᱟ ᱥᱨᱤ ᱵᱤᱨᱮ ᱟᱞᱟᱝ ᱟᱡᱩᱠᱢᱟᱱ ᱱᱟ ᱞᱚᱢᱩ lompong kyu thup muni ne ore bi pong le along alang liang kyong tong kyong tong kyong pong ka sri bi le along chu yim tun cha utet alang phan to pong thup thup muni ne ore pong jong bu liang pong ka ang kam chu yim tun cha la kam phan to mun ga shu thup ga shu yong sri ksum ga adon ni mo ala chu yim tun nin bre alang sik tum pa sa tun ka gun len tim chuk pu bu chin bu alang gyu ki chok kan gum sri rem le alang lat bu tu chet ka nem atom ari le na nem atom zuk lung long ka shu yong sa bu adon thu shu
1: alang te kwe no abi tham din mak an bu modi jung sa nam ku ti nge thap no ka north east liang jung pong ka sri se yuk sloma ngun to utet pe prong ka ko tham din na thoni ari sa tun ka kuim tuk chet bon bu ren lasing rong krin agya kya toxic hu shu namshi
3: Zuzapo, the long take gatoi, Machiki, Lerim di Simbono di Shuinki, Genshelling at Amchika Polo, Machiki, Taringi Mixegi, Lerim di Nasalo, Gasota, Chamberlexo, Shudoi, Talingitu Tatu to take a blow, Seka, Biakigi to take, Tidi pick a couple of Lingitu Girano Susu, Ika, Kyoika, Tunasha, Chaleke, Pochi, Noti, Shui Pikerewae, Tatarin, Lingitamchiki, Kumdilo, Long take and Gato Le, Zombuli, Nalo. Mangsu ringlu thargi chita yepi ke gakap gakargi siju tante yepi ke lerim ji bakti ke lenge chiyu kumjila fushi ki chashi dikiya yepoi. Taringi goje dini gakar rawa rangse gakap ki silin chokushap Narendra Modi ki thugin shepo no tiki. Ta taring lo di lo nyeton kechi tu palo lo chuni korbi ki tuche tang dekti ki. Gakap nala kongi misere chulalo pimpi ki chali piri machi ka kepochi na chaya pobe. Udi piasale mixe ki kongi kudi nasha gakargi changshar gakar chitongi gakar gakap tamche nasha udi tarkyap chita di kongi chali gya chita nara yeru yang tingsa mixe ki changshar yane gakar north east ki tholo yang kongi chali piri michi ka lerim kepochi dikti na ye pobe. Udi piati di kortan dedi ki lengisi ki kumdi lo ta silin gakargi silin Narendra Modi Choki lochuni palo, kungi kudi nalo, gakap nalo, mixegi, ngachiki, denjo, ngadeta, odizi ngachiki, changsha, gakap kicho, ngadezu nashala, pinto piki chale, katimsi, nojaipo, dinali, so tachili shuboshi, denjo nasho, mixegi, kungi chashi, tang, chale, katimsi, nojaipiki, korlo, machadona, kami shushiki, tenlo, daringi ngachiki, lontenka nalo, dona ngachaki, gempu, chik, denshu jai, koni, chicho, shapshi, inga shupon, no, dike, lokepo, chikon. Chiso Shapchi Shupo no digi, Lokepo Palo Otemki, Nyam Yongji, Yevkintang, Odinshi, Gaga, Yushung Tang, Devigi Kongi, Lerim Kepo, Chitolo Kongi, Chale Kepo, no digi, Kenga Chita Yepochi, in Kong Sha Den Jong, Lingdo Nashuke, Macha Tarin, Machi, Lunteng Kangi Studio Nasha, Macha Aga, Ondi Pinzo, Donangaja, Den Shujai, Agalalo, Tashi Dile, Lapishushi, Ta, Taringi, Machigi, Lerim di Ingala, Ta, Gotsuki, Helota, Chitongi, Macha, Siju Tolen, Osam. Tarung in Runda, Denjona, Lo in Runda, Gaga Ushungi, Chalekebo, Chick Naja Pobe, Diagela, Kuzuzambola,
4: Kuzuzambola, Lavilla,
3: Tato Tattinsa, Ikon Ikasuna Chale, can not issue Ebola
4: Tato, Kon Ikato Kilita, Kilia Ali, Ingala,
3: Biatuxi,
4: Udina, Killing, Roroso de Chalin Adi Judito, Tatabudin, Ajimi, Biatuke, Mito.
3: Ingala, then you don't agar ye them to see Tundunchinasha de Agadana Chemnopian Bodillo, Tato Hans Lera, Tujichi Shushinga, Ta Taringi, Tagojezo Dira, Ingala, Tajigondo Shubotinshin, Gagagisilin, Narendra Modi Choki, Lo Juni Palo Kongi, Lerim, Kepochi, Natanoshi Pobinga, the Udi Piazale, D Tolo, Agat, Lo Juni Palo, Chitongi, Gagagisilin, Narendra Modi Choki, Kongi, Gagargi, Chansha Cholo Kongi, Tugin, Katimchik Noje, Potemla. Sobella.
4: Ta chi yagar ki ngala limpo. Sri Narendra Modi chuki ngala. Kong leadership na tani di acha notice lo lebo chale mangpuchi na naja ki bengala. Ta chi nal tani chi miri chuki dilo kepso tang duchu ni di lebo zikta indo ngala. Ta to yagar ki di scheme ngala. Dem chul denjo na tu lebo
3: di. Te thapu ta dona le pate nieto kechi jubshi le te taka inga. Kiti jubshi le te le taka pate ta to palo kongi silingi chale naja. Di uji hema tang. Tato lo chuni palo, not is ki teogele kongi, ta kepar kongi chale noton di nashata, tapita le patale kepar katemchi lovegi tusangi, ayagi katemchi tusamji ponado adem tolola.
4: Ta lo chuni ingala, tato ta sinaltani, India ki longest prime minister ingala, udi tenkale kongi tato achi Narendra Modi ki leadership na, not is lo di lepo kepsoro tendu dim toto, se di etabishalo, kamelamni soru in kan. Chali na puni notice lo tato so ti kepsoro podim toto ache
3: odi pyasale ta tato kongi tas limpo kongi silin gaga gi silin chale no tiki ta lo chuni korbe kosale ta phaga sembo no shin ki sembo no ti shu yin gen gen bol lenge chulo yang to pinso bi ten lo silin Narendra Modi chokni ni to ta pule ra kongi ta siju ki tole chale no shin ye podinale mixe gi ni to chi na lo kongu jurat ngade ki lenchena lenchen gi wesho na thobona ti khongki lenchen gi cha lenchen gi chale na bona na bona ba be odi gya ble ni ton chi le ni to chi shi pa lo yang lenchen gi thugi shi pono di nga di gujarat la yar ge gya chi da tin be ge ta do ni su su du ke shi la la khongki ta bu gujarat na shale chale na be kap lo yang ta nga di dil la le yar ge ta bu si la ti odim shi shi do khatim si inga na ngala
4: ta ngile ngala gujarat lo Narendra Modi CM gala nabobinga te udi kapna puni ta Gujarat lo to michi lebo chali no sale to tharing nimchina gyagar ki prime minister ki na udi pocha gala ona ju thop to bingala chali lem no sal to ona thitu bi chali lem no si mini to ona thise puni mentor la
3: udi phesal te khong gyap le tera ni don Chipsi, Nali, Gutiki, Kongi Kule Gachita, Novabe, Nayava, Yakatan, Indung, Ade Lala, Solo, Tintan, Chicking, Piashiki, Tele, Chalike, Pochik, Nantiki, Taonali Nitung, Chipsi, Le Gotangbu, on a Zilingi, Gotangbu, Kongi, Tuginshi, Udi Gablin, Nitung, Chipgu, Onaleta, Tuji, Nitung, Ketishi, Nalaya, Tingsu, Kongala,
4: Lane,
3: Bahana Shakanaya, To Chemi, Ola, Yusho, Mapombo Piatike. Ingala,
4: Nagin
3: Piatiki Tata Lojuni Palo Coronogic Ingala. Do the Piazza letter Conloyan Tangachi, the Nadi Ninjong Gitoli, young Conloyata, Lode, Gepochic Chalin over the Rashi deleting Naja Sugar Shed Dying,
4: lay, lay, lay.
3: Do the Piazza letter Nadi, Ninjon Nasha, Langajaki, Mixi, Gita Injato, Northeast Nasha, Gepochic, Nasha Kongi, Changsha, Gavana, Lokongi, Chale, Gepochic, nobody in Alaya, Mixi, you welfare Ingala, Chitongi, Mitsuna, Law, Pinvi, Git. Kongi Lerim Kepo Chik Dukesha, Ayushman Bharat Lolapti, PM Kisan, Samandi Nidi Lap Kinditon, Kepo Chik Odem Duki, Udi College Aka Katemchi Shushi Kamla.
4: Tadi number Tangpuna Ingala, Ji Ayushman Bharat Lap Tingala. Ta Ayushman Bharat di scheme di Katemolamni Aji Nito Chuji Napuni Denjolo Ingala, Kyongkyona, Ta census dim obisho. Udi Kapnapuni Haji Migita Kepsodi Kanali Tendul of the Mita Kepshaji Denjogi meeting in some nine. The Udi Kapnadi Haji Mizu Judi Zomatu Gala Shokuzu Manzoba Udi Kapnadi Denjo Nadi Tonta Chuniki, the use Nabovilla Tato di Denjona Ayushman Barat the 99,227 beneficial Odeji Kepra Denjona Tadi Kan Kepsoi Labni Tato di Lodinchu Haklakolo di Topkebe Onale Hachagi di Tadi BPL category na double A Y K Honki Topkebe. Ta double A Y category na Ike Gidi Udinari Lom Tadumikebela. Udidita head of family na apiki mingna double A Y ni onalute pozo kaziki mingi po keleki topkebeta. Yangagi di taring di huli kaminga di message di fidulamni achi double A Y ke jugim kepso do no ni lembe. Kamilamni dita lakna soteki scheme dangala.
3: Admit
4: to Temishalo, Dishogudi, Tenidi, Logi Lodi, Lagna Sotegi, Treatment Free Villa,
3: Gavarton Campagne,
4: Katodi Kan Kepsoilabni, Silguri, Ata, the Prime Minister Narendra Modi, leadership Najung Ovisingala, Tatodi Bangalobunta, the Ayushman Barata, Silgurilo, Kana. Tinggal khadinya ini mta, use nai,
3: biji apa,
4: nai.
3: Tengah lagi thoba tempat yang aja kita nak thoba tempat ini, loh, dah dinju laka jenis, kadem BPL inung dah, kadem inung dah, siung chale nak, kadem inung, udih kongi di khasan lain susah laki, udih dek kadem cik denta inga mengala.
4: Tadi Ayushman Bharat gede retire tempat boleh ingala, officer tu, madam tu, ini tu ingala, kongi tu kibuni di jauh susah bela, loh dinju laka lagu susah bela.
3: Tapi di imagine me pada. That sapu dinasha de kung achisi jurse tombono tigidi, Lord Dinjo Nonki, Shungi Chale, Nanti Shusuk, Shuki, retired Shuki, Kunzokia, Kongia,
4: Lay,
3: Digi Kepson, then Sushi, Ingala, Ingala, Naja Pakasin, the Shuponoki, Sugian, the D Colo Ingala, Ayushman Barati, D Colo, Minchiki Tonle, that Kepson, Bungas, Parlo Kongi, Kepson, then Sushi, or them to KS, Lapishi. Ta Odem Nipitola, PM Kisan, Saman Laki, Udiyan to Kingala, Udi Kalo Shingli. To Ingala Kiona Shukin, Shingle, Chalin, Nokin, to Tachigon Shubotin, Tatin Zambia, to Kinzan, Loto, Taki, New Nunzi, Porticalo, Tadi Tole, Kala Shingle, Potolo, Kiona Shukin, Shingle, Potolo, Capson Katemchi, Kamingal and D Tole,
4: Tadi, PM Kisan, Summon Nidil Ingala, Didi Kandugelamni, Lolo. tonsa tu topchi.
3: Nee nee nee nee.
4: Mila chiki ingala. Ta didi khambe lamni achi kyona yuke zugi di tonsa tu di pinshe gi gimse di kamol lamni. Khonki sangi.
3: Sangi.
4: Sangi di lemto. Nyojakti udi khonchuki udi chukchuni di lemthino lapti di khonchulo financially support dimingala. Te denjo na tani 35,792 kiri khepso du sake. Onale paisa ta tani 21 crore di ode sote sote PM kisan lodi paisa di
3: pisa kiri. Inje da bete tatoi tichi kabla di ingala. Tisi kiona shu ken ke pochi inrungda nashin su inrungda tasha su inrungda ingala chale ma topi kangil chida ta. Denjo ngade lo chuko mebe gyakhap thamche na shara udi ki ngade thamche na udi tende pe kablo ta di thole yang inga na gembo chu single po chuko mebe la ngaja na shin chu gi yang di thole khesan len di singyo chu na ti yang miche lem zo chu she be shik ne la
4: di chi na ta ni ta to di lengge lo ga ji ti shuruin di khele central scheme be la di lo na ma shu gi sem na na du no du intro di state ki scheme di state ki scheme me di khele gyagar jun ki Narendra Modi leadership ki under nali di mole pinke scheme se la
3: nai nai ta di tontha thu di nga ki nga ji gi nana ta ba chine khon di lo chi na sha tontha ni ni ni ni phya ti gi kan instrument sum thing sum phya ti ngala cha chi la ni tontha ni onale thing ni la tontha ni cha sum blot ti tontha sum phya tontha ni phya ti khendom phya ti tontha thu tham ba di lo chi na sha ta mi chi gi thap shi ngala ta di the go di thap shi the go lo di Kong midi la yang rangi saji de goshe da ingala.
4: Saji de goshe me udi tenkale ta achingi kyono sha di piashi di agriculture department ki pedu di no jingi no samna. Agriculture department ki kongi ta kyono sha kongi chale no kizu chendu bishingala. Kongi di chogu di kongjak di pate.
3: Ode piati tang achagi. PM Mudra Yojana Lakhinji Yang Di Duke Udi Di Khatem Chikra Inga Ngala Phakha Sengkhin Chula Yang Thupin Sushi Yipoda Inga La
4: Tha PM Mudra Yojana Di Scheme Di Khammo Lamni Tha Dilo Di Tha Achi Denjo Na Tani Achi Ki Loan Lengdo Vishinga La Loan Na Achi Ski Tha Achi Parja Khile Dekhto Vengga La Tha Di Central Ki Loan Na Di Achi Ki Parja Lapti Dekhmi Ho Kebila Shoko Tha Di National Bank Na Gyu Achi Denjo ki midi chu chenjakti national bank ne chenjakti mudara loan lakhe jung central ki loan ta central ki loan na khan khipso duke lapni acha ki nosam to bodi mini 35% travel lo di 35% subsidy odi pinje ki ingala ta state ki loan na di 10% ya 12% odi chinto ta central ki loan na di khipso di odi duke la 35% ta lakti loan tembo ini acha ki tota sumchu songa di ta mango pa ta 25% is lakmi ingala ta udi di acha ki khepso di du chu kushi ingala ta denjo na 170,000 ki di beneficiary deji ki khepso du miyo sake ingala paisa di 1,688,000 ingala deji di paisa di mole di loan na di pin miyo sake ta to
3: sake nei denjo chiku na sha
4: nei denjo na chiku nei
3: ta di PM mudra yojana se kin di chashi di shungyo pya kin ta maya kin ko khamche ge len chu yo yani BPL gi chu go
4: di business no keta lala dogon chu ki ke be ingala chongkhang ingala lala lala ge roro so de kita business kan kan no she acha gi hele chale kanji na she la hele acha lo chani gu bo be to odig la gi di achi gyagar jun ke di acha lo lam dem chi ten phim bo be di
3: las las las ta di thole ya ta tin sa kyo i kha chu ke po chi la phentu chi ta ten shin ye po da ingala le le le ta di ingala nga cha gi ta ta to agya ke su bo ten shin ye ba chen o ta dawshi sanya kat ki chum lemba yugo na
4: le le
3: ta ta to imba chen udi chumi gi kok ta khala she la chumi gi cha de ya ta lem du ke shin la
4: le
3: le ta chum le le bsi ta chi odem chi du ke ngala udi shin du ke ta odere pya ti PM kushal vishya yojana se lakhya nga cha gi ta to khepsa cha shi odem chi du ke nga center gi ti udi tholo chi khatem chi kya ngala
4: ta di PM kushal vikas yojana lam ni di ta skill development ta denjo na
3: Pyabhi di chula
4: training pindu bhi singala Ta pangha lala palor singala Palor ki training pya Lala nurse ki training singala Lala ta pangha chige Japan, Spain, Israel ju gubi shalo Ona ki kye lhapse ki training pindu bhi shio Ta udi di khele di PM Kushal Bikas Yojana Lapti this center ki scheme gala tato sote danger nadi 21,000 youth ki di eta dilo khepso du myo sakela ta dizulo lenge su gi ta danger ne judi ke su gi dilo khepso du su ni di lepo jikta bela
5: ta odi ke plan ache ki ta Ayush Health and Wellness Centers Laptia Udiji Duke, the Kolo di Katimigan Diang, the Tutin, the David Yodim Chashi Temperati Soje, Udi Tutin, the Chashi di Katim College in Lamala.
4: The Ayush Health and Wellness Center Lamita, Aji na NIT na Sawarik Palapti, Kivishingala. The Jesu di Hele Central Kiskimbela, Ayubidiki, Denjona, Ayubidiki, total di Duke 18. Sawarik pa ona I kebe amji zo inga udi tengal tanya china ki SJ nim ona uli mi kebe singla ayubedi kingala ta diju di ayubedi ki khaji scheme ipo di kele central scheme
5: la las las la
4: di ta ayubedi ki bendi inga mi ki zuna lem thensale ta denjo miri na ayush ingala amji dem chobge thambo yeshe labni to menchi lem thensal to di thendu inga menni to mi thendu
5: ingala da mi lo Cochita, a king, Jodinakane, Sashe, Tumshi, Deshiki, Kimchi, Lep, Ketchita, a conchita ingle, Udinashinata, Tingsan, Yaga, Nade Shungi, Indunda, Yushungi, Tole, Indunda, Jodi, Dak, Yong, Ika, Raras, Kimgi, Tinkaloyang, Chugi, Kalepo, Inga, Chuzo, Epo, Odimji, Katigi, Taljal Jibun, Mishungi, Tole, Yang, Kongi, Chalinoshin, Duke, D Tole, Denjonasha, Adem Kepsan, Katemchi, Temni Body, Akasunganam.
4: Tadi Jal Jeevan Mission ingala. Tadi hima de mini ta jung ingala sa possible roro sote contact fit ta ingala rongi kyongi chu rongi job gido ingala. Ta tato di 2019 de sote di Jal Jeevan Mission lap di danger na ingala. All of Pakistan chi phone away 1300 crore sin danger na
5: ingala nasola ta agya dem ingala tuchi dem pocc gi tuchi tung ne kepi kaplo agya ginga chala tuchi dem ringthang che bi ki tuchi na phimono ati dona chem bi mona lo nga cha long thi ga ga tu ki timi thole tuchi chi slap di shushi ingala lain nasola ta phaka shuki gembo lenge tham je lo ingala nga chi gi ngadi denjung ngadi chungchung ji indung da kyo mo yu shung gi thole dempya lerim peri machi ko chashi ke puji peri machi ko ta da ding da ring do na thamji ngo ju cha bo phya de leng ge chulo phi ma ju indung da zo ke chita chita gi mixi gi ke chita chita yin gi odem chashi ju denjung na sha khepsang khan len ta len chu she ye po ta chashi khan gong pel tong shin ye po la len tong shin ye po udi tholo leng ge chu ki ta do na ka mi leng ge chu ki se mo no ji ingala ta leng ge chu ki ngachi gi di lerim December no dike lenge chuglo thubin soibi ki rewai lenge chu de di thole gongphe tongse tan di thole rikramya micho pana chi chi palanga jage rikong gongphe pya wa na na slap di shuwa pi don yi oti palo lenge chugi rano so ji kuzu dhaji na bona thweten dhaji na bona ingala thu ki bu pya di gi len pya di shu pon no slap di shu shin yi nga ja dona lungte khang gong to gi thole lenge tamche lo thu chi chi Lokchera, let him dit and dit and talk of her, take him, let him shame it.